काही त्याची तडपती मुंबई आज सुमई छुपाई तडपती मुंबई आज सुमई छुपाई मुखात तसी.